चल चल चल चल करे चल टल मल आगे चल आगे चल नाई बल तबु चल ओरे माझी तुई केन होली आज बिमना ओतर सामने ना।